0: मेहराबपुर के हो तो आवाज भी मेहराबपुर की है। सुनते रहो GFM 94।
1: ईंदो आहे छो जो हिस्ट्री तमाम घणी आहे। हे हिकिड़ो नंढो प्रोग्राम हूंदो आहे जेको अचो जो कॉल्स भी असांखे वठणी हूंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे आवाम ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणी हूंदी आहे त हीअ बीमारी छो थींदी आहे, जेकॾहिं थी वञे त हिन जो हल कहिड़ो आहे। इन जो हल इहो ई आहे त मेडिकल में हिन जी ट्रीटमेंट घणा दोस्त जेके वीचारा पेशंट्स हज़रात हूंदा आहिनि कराए ईंदा आहिनि, लेकिन साल हा साल ॾह ॾह साल वीह वीह साल इन मर्ज़ में रहंदा आहिनि, वीचारा ठीकु न थी सघंदा आहिनि। अलहमदिल्ला अलाह ताला जा करोड़े अहसान आहिनि ऐं अलाह ताला जी ज़ाती शिफ़ा ॾियण वारी आहे, छो जो कंहिं बि डॉक्टर जे हथ में कुझु बि न हूंदो आहे, इन जे करे असांजे हथ में बि कुझु न हूंदो आहे। अलाह ताला जी ज़ात जेको आहे सो शिफ़ा ॾियण जी हूंदी आहे। अहिड़ी तरीक़े सां होम्योपैथिक में अहिड़ियूं दवाऊं मौजूदु आहिनि जेके असां पेशंट्स खे जॾहिं इस्तेमालु कराईंदा आहियूं ॾींदा आहियूं, अलाह ताला जी महिरबानी सां उहो पेशंट जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते बिल्कुलु उनमें रिकवरी ईंदी वेंदी आहे। उहो पेशंट जेको ॾहनि सालनि खां वीहनि सालनि खां वठी जेको ॾकिणी जी बीमारी में हूंदो आहे, सही पाण ते फोकस न करे सघंदो आहे, पाण ते ख़ुदि एतमादी हुनजी ख़तमु थी वेंदी आहे, उहा हुनजी ख़ुदि एतमादी वापसि अची वेंदी आहे ऐं उहो बिल्कुलु सही थी वेंदो आहे ऐं अॻे खां जेको आहे सो बिल्कुलु हू जेको आम माण्हू वांगुरु जेको आहे सो बिहेव करणु शुरू करणु लॻंदो आहे, यानी इहा जेको आहे सो हुनखे रिकवरी थियणु शुरू थींदी आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक खे दवाऊं रस्ते हूअं बि होम्योपैथिक दवाउनि में अलाह ताला शिफ़ारिखी आहे हर मर्ज़ जे हवाले सां। जीअं अव्हांखे प्रोग्राम जी शुरूआति में ॿुधाईंदा आहियूं त कहिड़ो बि मर्ज़ु हुजे, चाहे मैदे जी तकलीफ़ आहे, चाहे नक जी हॾी वधी वञे त या गोश्त अची वञे त उनजो बि, या एलर्जी पुराणी रहंदी आहे जंहिंजे करे निछूं ईंदियूं आहिनि त उनजो बि कामयाबु इलाज असां वटि बग़ैर ऑपरेशन जे मौजूदु हूंदा आहिनि। घणनि खे टॉन्सलाइटिस थींदा आहिनि, गले जा गदू थी वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं गले जा गदू थी वेंदा आहिनि त उनजो बि कामयाबु इलाज असां वटि मौजूदु हूंदो आहे होम्योपैथिक दवाउनि रस्ते। उन खां अलावा जेके ऑपरेटेड डिज़ीज़ मिसाल जिन जे के अहिड़ा केस जिन जा सिर्फ़ु ऑपरेशन ई हूंदा आहिनि, मिसाल किडनी स्टोन्स आहे, गाल ब्लेडर स्टोन आहे, यानी पिते जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, त उनजो बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जे जेको आहे सो 15 mm जी पथरी हुजे, चाहे 20 mm जी पथरी हुजे, अल्लाह ताला जी महिरबानी सां उहा हुन सां जेको आहे सो जेकी गुर्दे जी पथरी हूंदी आहे निकिरी वेंदी आहे, पिते जी पथरी हूंदी आहे उहा हुन में ॻरी ऐं ख़तमु थी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पुराणो जोड़नि जो सूरु हूंदो आहे, शैटी का पेन हूंदो आहे, कुन रग जो सूरु जेको आहे सो उहो बि उनजो बि कामयाबु इलाजु होम्योपैथिक में मौजूदु हूंदो आहे। रगुनि जी पुराणी चाहे बीमारी आहे जिन जी जेको आहे सो नज़र घटि हूंदी आहे या जेके घटि ॿुधंदा आहिनि या जिन जे कननि में आवाज़ु ईंदो आहे, ब्लड प्रेशर जी तकलीफ़ हूंदी आहे, मैदे जी तकलीफ़ हूंदी आहे, पुराणी अल्सर हूंदी आहे, गैस जी तकलीफ़ हूंदी आहे।

0: आहे, पुराणी कब्ज़ी जी तकलीफ़ हूंदी आहे त उहा बि अलाह ताला जी महिरबानी सां होम्योपैथिक तरीक़े इलाज सां पेशेंट ठीकु थी वेंदो आहे। जिन ॿारनि जो कदु न वधंदो आहे, अलाह ताला जी महिरबानी सां असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक खे इहो एज़ाज़ हासिलु आहे त असां वटि क्लिनिक ते खोड़ सारा पेशेंट नंढा ॿार वीचारा जेके या जेके नंढियूं असांजूं हूंदियूं आहिनि भेनरूं जिन जा कदु जेको आहे सो नंढा हूंदा, अलाह ताला जी महिरबानी सां जॾहिं खां असां उन्हनि खे होम्योपैथिक दवाऊं ॾिनियूंसीं उन्हनि जा कदु जेको आहे सो पंहिंजे लेवल ते जेको आहे सो अची विया, या जेके उहे नंढड़ा ॿार हूंदा हुआ जेके हली कोन सघंदा हुआ या साॻाईंदा न आहिनि उहे बि अलाह ताला जी महिरबानी सां बिल्कुलु ठीकु थी विया। अहिड़ी तरीक़े सां जेके अदड़ियूं जिनखे मोहिड़ा हूंदा आहिनि कन या नक जेके दाणा थी वेंदा आहिनि ऐं या जिन जा वार जेको आहे सो छणंदा आहिनि उहो बि होम्योपैथिक दवा जे रस्ते बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां चाहे ॿियूं जेके बि मौसमी बीमारियूं हुजनि, टाइफाइड फीवर आहे या मलेरिया जेके कंहिंखे थी वेंदी आहे या हेपाटाइटिस या फैटी लिवर जेको आहे सो घणनि खे अॼुकल्ह फैटी लिवर हू बि जेको आहे सो आम आहे जो घणा माण्हू जेको आहे सो सणभ खाइण जा तमामु घणा शौक़ीन आहिनि ऐं सणभ इस्तेमालु कंदा आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो या असांजे रुटीन में चहल पहल तमामु घटि आहे जंहिंजे करे बि जेको आहे सो पोइ फैटी लिवर थी वेंदो आहे, अहिड़ा खाधा इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंसां जिगर ते जेको आहे सो चर्बी अची वेंदी आहे, पोइ उनजो बि असां वटि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। या इवन जेको आहे सो किनखे हेपाटाइटिस बी हेपाटाइटिस सी थी वञे थी उनजो बि कामयाबु इलाजु मौजूदु हूंदो आहे। जी सर,
1: प्रोग्राम जे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो। असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-94-8151, 0301-94-8151। तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि उन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि, मुहबतूं आहिनि। खेन उन्हनि खे बि दिलि वजान सां ख़ुशि आमदीद चऊं था। खोड़ो शरीफ़ नौशरो फिरोज़ खां मखदूम पीर मियां नूर मोहम्मद कुरैशी साहब जूं महिरबानियूं असां सां गॾु आहिनि, चवनि पिया तमामु दया बहितरीन प्रोग्राम आहे डॉक्टर साहिब जो ऐं डॉक्टर साहिब खे सलाम चवनि पिया। साईं तव्हांखे पेशेंट आहे असांजो,
0: वालेकुम अस्सलाम साईं।
1: चए पियो ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, डॉक्टर साहिब जा जेके टोटका आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि, असीं उन्हनि ते अमल कंदा आहियूं।
0: महिरबानी
1: दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी बज़रिया लाइव का लाइव असां सां गॾु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी लाइव कॉल ज़रिए अव्हांखे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदा, अव्हांखे ॼाण ॾींदा। 0301-91-8151 ऐं हिकु ॿियो नंबर आहे 0301-399-2836। तव्हां असांजे कंहिं बि नंबर ते कॉल करे सघो था 0301-91-8151 ऐं 0301-399-2836। का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो। मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहियूं डॉक्टर साहिबु। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ऐं स्टोर साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोती कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि, जिते कराची ऐं इस्लामाबाद जा मशहूरु मरूफ़ डॉक्टर आहिनि होम्योपैथिक डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह, एम एन डी एच एम एस सिंध, आर एच एम बी इस्लामाबाद पाकिस्तान, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन। गुर्दे में पथरी आहे, अव्हांखे पिते में पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। संदनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु आहे, गोॾनि जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछो, मथे जो सूरु आहे, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी आहे, कन अव्हांजो वहे थो, कन जो सूरु आहे, घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, दिलि जा मर्ज़ आहिनि, फाल जी खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट, फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो। टाइम हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम पंजे वगे ताई जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी मोहम्मद कबीर रोड मेहरापुर शहर में मरीजन जो इलाज कंदा आहिन। नंबर वठण ऐं मालूमात जे लाइ या लाइव कॉल ज़रिए शामिल थियण जे लाइ 0301-9186-51 ऐं 0301-9398-2836 ते तव्हां कॉल करे शामिल थी सघो था। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु, जेकी लाइव कॉल ज़रिए अव्हां खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा। अव्हां लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। डॉक्टर साहब, पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाईंदा हलंदा, इन मौज़ू खां हटी करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, जीअं पिते जी पथरी हूंदी आहे, ऐं अक्सर करे ज़िक्र कंदो आहे त पिते जी पथरी जा माण्हू ख़ासतौर ते परेशान हूंदा आहिनि, या अॼुकल्ह जीअं गर्मी जी मौसमु आहे, मलेरिया बि थिए थी, ऐं मलेरिया मच्छरनि जी बि मौसमु हूंदी आहे, त इन बाबति बि कुझु ॼाण ॾींदा। माना अॼु जेकी मौसमु आहे या लुक लॻे थी तमामु घणी गर्मी आहे, इन खां माण्हू पंहिंजो पाण कीअं बचाइनि?
0: बिल्कुलु साईं, जेको आहे सो तमामु ज़बरदस्त, जेको आहे सो ज़रूरी ॻाल्हि बि अवां पुछी आहे त अहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह अवां ॾिसो त जेको आहे सो जेकी मौसमु आहे, जेकी 50 डिग्री 52 डिग्री सेंटीग्रेड ते ई अॼुकल्ह जी मौसमु हले पई, त इन में पाण खे तमामु घणो एहतियात जेको आहे सो ख़ासि करे मां त हर शख़्स खे जेको आहे सो एहतियात करण जे लाइ चवंदुसि, पर हिन वक़्तु जेके घणो मुतासिर हिन मर्ज़ में थींदा आहिनि उहे नंढड़ा ॿार ऐं जेके बुज़ुर्ग हज़रात हूंदा आहिनि, या जेके जिन जो जेके अॾड़ियूं असांजी भेनरूं जेके कमज़ोर हूंदियूं आहिनि, जंहिंजो इम्यूनिटी सिस्टम घटि हूंदो आहे, कमज़ोर हूंदो आहे, त उन्हनि खे उहे वधीक मुतासिर थींदा आहिनि, या जेके मज़दूर तबिको आहे, जेके ॿाहिरि जेको आहे उन्हनि जो हार्ड वर्क हूंदो आहे, फील्ड वर्क हूंदो आहे, जेके दोस्त बाइक ते जेको आहे सो घुमनि था, उन्हनि जे लाइ ज़रूरी एहतियात इहो हूंदो आहे त केप जो इस्तेमालु ज़रूरु कनि, सनग्लासिस चश्मे जो इस्तेमालु ज़रूरु कनि, पाण खे ढके जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो शाल सां ऐं हणणु खपे, ॾींहं में 2-4 दफ़ा ज़रूरी विझणु खपे, ऐं जेतिरो थी सघे पाणी जेको आहे सो इहो इंतज़ारु अवां न करियो तव्हांखे उञ कंहिं महिल जेको आहे सो लॻंदी अवां पाणी पवंदो, बल्कि पाणी तव्हां बे इंतिहा जेको आहे सो पियो, जीअं जिस्म में डिहाइड्रेशन जी कमी अव्हांखे न थी सघे, छो जो जेतिरो अवां पाणी पवंदो, जो पसीनो जेतिरो निकिरंदो, नमकियात निकिरंदी, अव्हांखे डिहाइड्रेशन थी वेंदी, ऐं अव्हांजो बी पी लो थी सघे थो, ऐं अव्हांखे कमज़ोरी ऐं निढाल कमज़ोरी में निढाल थी सघो था, जंहिंजे करे अवां बेहोश थी सघो था। इन जे करे जॾहिं तव्हां हाइपो में माण्हू वञण खां पोइ जेको आहे सो माण्हू ॾाढो घटि रिकवर थींदो आहे, इन जे करे जेको बि जंहिंखे बि अवां ॾिसो त दोस्त खे जेकॾहिं किथे अहिड़े क़िस्म जो हुनखे घशी जो दौरो पए थो या उस में जेकॾहिं कंहिंखे चकर अची वियो आहे त पहिरियां ई पहिरियां हुनखे जेको आहे सो कंहिं थधी जॻह ते, जेको छांव वारी जॻह ते उनखे आणे जेको आहे सो, ऐं उनखे पोइ जेको आहे सो उनखे पाणी ज़रूरु जेको आहे सो उनखे प्यारियो वञे या जेको आहे सो लॻायो वञे, ऐं उनखां पोइ जेको आहे सो जेके बि जीअं मां नंढनि ॿारनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे बि जेको आहे सो एहतियात करायो वञे, नंढनि ॿारनि खे जेको आहे सो हिन मौसम में कोशिशि करे त जेको आहे सो स्कूल खां जीअं वापसि अचनि त जेको आहे सो उनखे वरी घर खां ॿाहिरि जेको आहे सो न कढियो वञे, ऐं ॿारनि खे घरनि में ई जेको आहे सो रखियो वञे, उन्हनि खे बि पाणी जेको आहे सो ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करायो वञे, ऐं कपिड़ा जेको आहे सो असां हिते ॾिसंदा आहियूं त जेके बि यंगर जेके हूंदा आहिनि उहे गहरे कलर जा कपिड़ा पाईंदा आहिनि, या ॿारनि खे बि अॼुकल्ह गहरे कलर जा कपिड़ा पाता वेंदा आहिनि, उन सां बि जेको आहे सो जेकी सनलाइट हूंदी आहे उहा उन ते जेको आहे सो ज़्यादा अटैक करे सघे थी, इन जे करे नरम सॉफ्ट काटन जा कपिड़ा ऐं थधे कलर जा कपिड़ा जेको आहे सो ॿारनि खे पाता वञनि त उहो बि जेको आहे सो वधीक उन सां बि जेको आहे सो काफ़ी फ़र्क़ु पइजी ईंदो आहे। जूसिस जो इस्तेमालु, पाणी जो ज़्यादा इस्तेमालु, ऐं जेको आहे सो जेके हथरादू शरबत घरनि में ठाहिया वेंदा आहिनि, मिसाल थादल आहे उहा तव्हां जेको आहे सो इस्तेमालु कराए सघो था, ORS घर में तयारु कराए उहो जेको आहे सो तव्हां ॾेई सघो था, मिठाई जो शरबत जेको आहे सो ठाहे उहो ॾेई सघो था, इमली जो शरबत तव्हां जेको आहे सो ठाहे उहो ॿारनि खे या वॾनि खे जेको आहे सो ॾेई सघो था, इन सां उहा काफ़ी तौर ते सही नमूने सां जेको आहे सो पंहिंजो बचाव करे सघो था। जी साईं,
1: प्रोग्राम से अॼु जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ु। डॉक्टर साहिबु, तमामु बहितरीनु तव्हां ॼाण ॾिनी मौसम जे हवाले सां, छो जो अॼुकल्ह घणी तमामु
0: लू
1: लॻे थी, असीं हुनखे लुक बि चवंदा आहियूं, या ईअं खणी चइजे त जेको आहे जेकी गर्मी जी शिदत आहे, ख़ासि तौर ते मंझंदि वारे टाइम में, उहो जेको टाइम हूंदो आहे मखसूस 11 खां वठी करे वेंदे मां सम्झां थो 3 खां 4 वॻे ताईं,
0: बिल्कुलु
1: हिन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू ईअं बि थींदो आहे त को रस्ते में ज़्यादा जेके पंधु कंदा आहिनि ऐं वण टिण घटि आहिनि ऐं उस आहे त उहे वरी किरी पवनि था, ख़ासि तौर ते नारे वारे पासे अॻु में ईअं थींदो त माना जिते उते वरी भेटूं आहिनि पोइ वण जो न हुजनि या कीअं त माना उते इलाही काफ़ी माण्हू वीचारा मरनि बि सही जेको आहे,
0: बिल्कुलु
1: ऐं अॻ में थींदो। हींअर त अञा हिकिड़ो नओं दौर अची वियो आहे, पुराणे दौर में ॿुधाईंदा त माना पाणी विघे माण्हू मरिजो,
0: बिल्कुलु
1: ईअं बि थींदो उहो रेगिस्तान हुयो, रेगिस्तान वारो इलाइक़ो अॼुकल्ह नारो बि या जेको आहे सो थर आहे उते बि घणी तरक़ी जेको आहे सो थी चुकी आहे, फ़र्क़ु अची वियो आहे। हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गदगदे जो ॿुधंदा रहो जी अमेरापुर FM 94।